माता तृत महत दिवस रात दोए दाई दया खेले सगल जगत चंगे आईया बुरे आईया वचे धर्म हा दूर

सचे तेरे खंड सचे ब्रह्मांड सचे तेरे लो सचे आका सलोक महला पहला सचे तेरे खंड सचे ब्रह्मांड सचे